0: आमराङबारी खाम्बो मुला चु बिरन दिङलाई मिदा लगा तबरी खाम्बो मुला विशेष लसी जाजको लगा दिदा लामा ताबा मुला
1: सापु ह्याम तिला कारण से लगा ताबा मुला
0: दान्दी दोना तार ब्लब्लब्दा सापु ह्याम लगा ताबाला कारण भान बा मुला तसै नुन कतिपय अवस्थारी बिसाम तार ब्लब्लब्ला ङामली सुतै नुन आनि बा मिदा चु ह्याम लगा ताबा मुला स्यान जीवाणु थिन बिसानु का देसे नुन चु ह्याम लगा ताबरी खाम्बो मुला
1: सापु ह्याम ला लक्षण का दे तिला तिला हिन्ना
0: एकासी गुर्गिक चकेन मी वाला ताबा थिन मी नया छाबा
1: यालडी चाबरी आखाम्बा
0: मी सुखाबा
1: मान लावारी गाइसाम मीला लानिरी तार मांगबा
0: जानलासी मी मांगबारी आखम्बा
1: साफु ह्यामदा खारंगलासी काबा
0: तार ब्लब्लब ग्यामसे थारंग नुंटीबा
1: लानन यालयालबा तार नांगसाल आमराबा न्यासेथेन मुना मराप झाल डुंगबा
0: खामदे दोना मराथेन झालडी जाली झांगबा
1: मेरबा दुइरी नांगसाल साइसी अथवा जाजाबा नांगसाल मरासी झुल नांगरी मेरबा
0: योनन मानलावारी खामसम चु याम याम्से फानबारी खाम्बा मला तर गाइन लाजिबिसाम बिरामिसे मी आमरांगबारी खाम्बा मला थेदाबसे चु याम लागा ताबाला संका तासम योन बिमा योन अस्पताल अथवा मिल मानलाब ग्लारी निगे राङला तोसासे मान अथवा जडीबुटीला प्रयोग आलागे
1: राष्ट्रिय स्वास्थ्य शिक्षा सूचना थिएन संचार केन्द्र
2: तपाईँ सुन्दै हुनुहुन्छ यति बेला रेडियो नेपालको बागमती प्रादेशिक प्रसारण केही बेरमा शैक्षिक रेडियो कार्यक्रमको पुनः प्रसारण सुन्न सक्नुहुनेछ अब सुन्नुहुनेछ तामाङ भाषामा समाचार